0: ಇದುವರೆಗೂ ಆಕಾಶವಾಣಿ ಬೆಂಗಳೂರು ಕೇಂದ್ರದಿಂದ ಚಿತ್ರಗೀತೆಗಳನ್ನು ಕೇಳಿದ್ರಿ. ಮತ್ತೆ 8:30 ಚಿತ್ರಗೀತೆಗಳು ಪ್ರಸಾರವಾಗುವುದು. ಸಮಯ 8 ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಇನ್ನು ಮುಂದೆ ಹಿಂದಿ ಮತ್ತು ಇಂಗ್ಲಿಷ್ನಲ್ಲಿ ವಾರ್ತೆಗಳನ್ನು ಕೇಳುವಿರಿ ದೆಹಲಿ ಕೇಂದ್ರದಿಂದ.
1: ಬೇಟಾ ಮೈ ಕಲ್ ಅಪ್ನೆ ಭತೀಜೆ ಕೆ ಘರ್ ಹೋಕೆ ಆಯಾ ದೇಖ ಕರ್ ಹೈರಾನ್ ರಹ ಗಯಾ ಕಿ ವೋ ಲೋಗ್ ದಿನ ಭರ್ ಎಸಿ ಚಲಾತೆ ಹೈ ರೋಜ್ ವಾಷಿಂಗ್ ಮಶೀನ್ ಚಲಾತೆ ಹೈ ಘರ್ ಮೇ ದೋ ದೋ ಫ್ರಿಜ್ ಹೈ ಫಿರ್ ಭಿ ಉಸ್ಕಾ ಬಿಜ್ಲಿ ಬಿಲ್ ಪತಾ ಹೈ ಕಿತ್ನಾ ಆತಾ ಹೈ ಜೀರೋ ಮೈನೆ ಪೂಛಾ ತೋ ಭತೀಜಾ ಬೋಲಾ ಚಾಚಾ ಜಿ ಸಬ್ ಊಪರ್ ವಾಲೆ ಕಿ ದಯಾ ಹೈ ಮತಲಬ್ ಸೋಲರ್ ಪ್ಯಾನಲ್ ಕಿ ಮೈನೆ ಸೋಚಾ ಅಬ್ ತೋ ಲಗವಾನಾ ಹಿ ಪಡೆಗಾ ಪಿಎಂ ಸೂರ್ಯ ಘರ್ ಮುಫ್ತ್ ಬಿಜ್ಲಿ ಯೋಜನಾ ಜುಡ್ನೆ ಕೆ ಲಿಯೆ ರಿಜಿಸ್ಟರ್ ಕರೆ ಪಿಎಂ ಸೂರ್ಯ ಘರ್ ಡಾಟ್ ಜಿಒವಿ ಡಾಟ್ ಐಎನ್ ಪರ್
2: ಹರ್ ಘರ್ ಸೂರ್ಯ ಘರ್.
3: क्या आप परेशानियों से घिरे हैं? मन भारी है और कोई रास्ता नजर नहीं आ रहा? याद रखिए, समाधान आपके पास है. टेलीमानस के निशुल्क नंबर 14416 पर कॉल करें. कहीं से भी कभी भी 24 घंटे यह सुविधा उपलब्ध है. यहाँ आपकी बात सुनी जाती है, समझी जाती है और आपको सही दिशा दी जाती है. आप अकेले नहीं है, मदद बस एक कॉल दूर है.
4: नमस्कार, आकाशवाणी से समाचार प्रभात के साथ मैं मुनीश शर्मा. मुख्य समाचार. लोकसभा ने लोक परीक्षा अनुचित साधन रोकथाम संशोधन विधेयक 2026 पारित किया. विधेयक में प्रश्न पत्र लीक मामले में दोषी पाए जाने पर 10 साल तक कारावास का प्रावधान. बिहार, गुजरात और मध्य प्रदेश की 3 विधानसभा सीटों पर उपचुनाव के लिए मतदान जारी. बिहार सरकार ने दरभंगा के रायम और मधुबनी के सकरी में बंद चीनी मिलों को फिर से खोलने का निर्णय लिया. लाल सागर संकट और वैश्विक उथल पुथल के बावजूद भारत के व्यापारिक निर्यात में 15% की वृद्धि. श्रावण महीने की वार्षिक कांवड़ यात्रा आज से शुरू और राष्ट्रमंडल खेलों में भारत ने पैरा एथलेटिक्स में पुरुषों की 100 मीटर T47 स्पर्धा का स्वर्ण और रजत पदक जीतकर रचा इतिहास. और अब समाचार विस्तार से. लोकसभा ने लोक परीक्षा अनुचित साधन रोकथाम संशोधन विधेयक 2000

0: अथ मराठी भाषा न्यूज ऑन AIR ऐप मध्ये उपलब्ध आहे.
1: माझ्या तुमच्या जुळता तारा मधुर सुरांच्या बरसती धारा.
2: अहाँ सबसे अनुरोध छे न्यूज ऑन AIR ऐप को डाउनलोड करूं और बिहार के सभी भाषा के कार्यक्रम को सुनूं.
3: हिंदी भाषा के कार्यक्रम संगीत और समाचार सुनने के लिए डाउनलोड करें न्यूज ऑन AIR ऐप.
0: ರಾಗಂ 24x7 ಡಿಟಿಎಚ್ ವಾಹಿನಿ, ಎಫ್ಎಂ ರೈನ್ಬೋ, ವಿವಿಧ ಭಾರತಿ ಮತ್ತು ಭಾರತದ ಎಲ್ಲ ಆಕಾಶವಾಣಿ ಕೇಂದ್ರ ಮತ್ತು 8 ದೂರದರ್ಶನದ ಚಾನೆಲ್ಗಳು ನ್ಯೂಸ್ ಆನ್ AIR ನಲ್ಲಿ ಲಭ್ಯ. ಇಂದೇ ಪ್ರಸಾರ ಭಾರತಿ ನ್ಯೂಸ್ ಆನ್ AIR ಆಪ್ನ ಪ್ಲೇಸ್ಟೋರ್ನಿಂದ ಡೌನ್ಲೋಡ್ ಮಾಡಿ ಜಗತ್ತಿನಾದ್ಯಂತ ಎಲ್ಲೆಂದರಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಭಾಷೆಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಕೇಳಿ.

0: ಮೆಲ್ಲಗೆ ಜೋಜೋ ಜೋಕಾಲಿ. ಎಲೆಯುದುರುವ ಮೊದಲೇ ಆ ಹನಿ ಜಾರಿ ಸಿಂಪಿ ಸೇರಿ ಮುತ್ತುದಿಸುವುದು ಇಳೆಯ ಧರ್ಮ. ಚಕ್ರ ತಿರುಗುತ್ತದೆ ಬಿಡದೆ ಹಗಲು ರಾತ್ರಿ, ಚಕ್ರ ತಿರುಗುತ್ತದೆ ಬಿಡದೆ ಹಗಲು ರಾತ್ರಿ. ಹುಟ್ಟು ಸಾವು ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಲೆಕ್ಕಾಚಾರ, ಹುಟ್ಟು ಸಾವು ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಲೆಕ್ಕಾಚಾರ. ಕವಿತೆ ಹಾಡು ಕರಗಿ ನದಿಯಾಗಿ. ಅನಾದಿ ಕಾಲದಲ್ಲಿ ತೇಲಿಬಿಟ್ಟಿದ್ದರು ಯಾರೋ ಈ ಹಾಡನ್ನು ಆ ನದಿಯೊಳಗೆ. ನೋಟಕ್ಕೋ ಬೇಟಕ್ಕೋ ಕೂಟದಾಟಕ್ಕೋ ಯಾರಿಗೆ ಗೊತ್ತು? ಒಮ್ಮೆ ಮೆಲುವಾಗಿ, ಇನ್ನೊಮ್ಮೆ ಅಬ್ಬರದಲ್ಲಿ, ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಪ್ರಶಾಂತವಾಗಿ ತೇಲುತ್ತಲಿತ್ತು ಹಾಡು ನದಿಯೊಳಗೆ ಎಷ್ಟೋ ಕಾಲದವರೆಗೆ. ಒಮ್ಮೆ ಮೆಲುವಾಗಿ, ಇನ್ನೊಮ್ಮೆ ಅಬ್ಬರದಲ್ಲಿ, ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಪ್ರಶಾಂತವಾಗಿ ತೇಲುತ್ತಲಿತ್ತು ಹಾಡು ನದಿಯೊಳಗೆ ಎಷ್ಟೋ ಕಾಲದವರೆಗೆ. ನಿಧ ನಿಧಾನವಾಗಿ ಯುಗಗಳು ಯುಗ ಯುಗಗಳು ಕಳೆದಂತೆ ಇತ್ತಿತ್ತಲಾಗಿ ಹಾಡು ಕಾಣುತ್ತಿಲ್ಲ, ಇತ್ತಿತ್ತಲಾಗಿ ಹಾಡು ಕಾಣುತ್ತಿಲ್ಲ, ಇಲ್ಲಿಲ್ಲ ಹಾಡು ಕೇಳುತ್ತಿಲ್ಲ. ನದಿಯೊಳಗೆ ಮುಳುಗಿ ಹೋಯಿತೆ ಈ ಹಾಡು ದಡದವರ ಚಿಂತೆ. ನದಿಯೊಳಗೆ ಮುಳುಗಿ ಹೋಯಿತೆ ಈ ಹಾಡು ದಡದವರ ಚಿಂತೆ. ಹಾಡು ಹುಡುಕಲು ನದಿಯೊಳಗೆ ಮುಳುಗಿ ಆಳದಾಳ ಬೆದಕಿದರೂ ಕಾಣುತ್ತಿಲ್ಲ ಕೇಳುತ್ತಿಲ್ಲ ಉಸಿರುತ್ತಿಲ್ಲವಲ್ಲ ಹಾಡು. ಚಡಪಡಿಕೆ ದಣಿತ ದಡದವರಿಗೆ ಎಲ್ಲಿ ಹೋಯಿತು ಹಾಡು? ಕರಗುವುದೆಂದರೆ ಹೀಗೆಯೇ, ಅಗೋಚರವೆಂದರೆ ಇದೆಯೇ, ಎಲ್ಲಿ ಹೋಯಿತು ಹಾಡು? ಚಡಪಡಿಕೆ ದಣಿದ ದಡದವರಿಗೆ ಎಲ್ಲಿ ಹೋಯಿತು ಹಾಡು? ಕರಗುವುದೆಂದರೆ ಹೀಗೆಯೇ, ಅಗೋಚರವೆಂದರೆ ಇದೆಯೇ, ಎಲ್ಲಿ ಹೋಯಿತು ಹಾಡು? ಹಾಡು ಕರಗಿ ನದಿಯಾಗಿ ಹೋಯಿತೋ, ಹಾಡಿನಲ್ಲಿ ಒಂದಾಗಿ ನದಿಯೇ ಹಾಡಾಯ್ತೋ? ಹಾಡಿಗೂ ನದಿಗೂ ಈಗ ಒಂದೇ ಹೆಸರು. ಹಾಡಿಗೂ ನದಿಗೂ ಈಗ ಒಂದೇ ಹೆಸರು, ಅಲ್ಲಲ್ಲ ಒಂದೇ ಉಸಿರು, ಅಲ್ಲಲ್ಲ ಒಂದೇ ಉಸಿರು.
1: ರೂಪಾ ಹಾಸನ ಅವರಿಂದ ಸ್ವರಚಿತ ಕವನಗಳ ವಾಚನವನ್ನು ಕೇಳಿದಿರಿ. ಇದುವರೆಗೆ ಕನ್ನಡ ಭಾರತಿ ಪ್ರಸಾರವಾಯಿತು. ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಪ್ರಸಾರ ನಿರ್ವಹಣೆ ಸುಜಾತ ಎಫ್ ತಳವಾರ್. ರಾಜ್ಯವ್ಯಾಪಿ ಮೂಡಿಬಂದ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಕಾಶವಾಣಿ ಹಾಸನ ಕೇಂದ್ರದ ಕೊಡುಗೆ.
2: ಕೇಳುವರೆ, ಇದೇ ಶುಕ್ರವಾರ ಜುಲೈ 31ರಂದು ಸಾಯಂಕಾಲ 6:50 ಹಲೋ ಕೃಷಿರಂಗ ನೇರ ಪ್ರಸಾರ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ವಿಷಯ ಬೆಳೆ ಸಮೀಕ್ಷೆ. ಭಾಗವಹಿಸುವವರು ಶ್ರೀ ಸಿಬಿ ಬಾಲರೆಡ್ಡಿ, ಅಪರ ಕೃಷಿ ನಿರ್ದೇಶಕರು ಬೆಳೆ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮತ್ತು ಯೋಜನೆ. ಕರೆ ಮಾಡಲು ಫೋನ್ ಸಂಖ್ಯೆಗಳು 2237047477, 2237048 2237499 STD ಕೋಡ್ 080. ಕೇಳಿ, ಇದೇ ಶುಕ್ರವಾರ ಜುಲೈ 31ರಂದು ಸಾಯಂಕಾಲ 6:50 ಹಲೋ ಕೃಷಿರಂಗ ನೇರ ಪ್ರಸಾರ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ವಿಷಯ ಬೆಳೆ ಸಮೀಕ್ಷೆ.
3: ರಾಜ್ಯವ್ಯಾಪಿ ಪ್ರಸಾರವಾಗುವ ಹಲೋ ಕೃಷಿರಂಗ ನೇರ ಫೋನಿನ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಪ್ರಾಯೋಜಕರು ರಾಜ್ಯ ಕೃಷಿ ಇಲಾಖೆ.
4: ಆಕಾಶವಾಣಿ ಬೆಂಗಳೂರು, ಸಮಯ 10:00. ಇನ್ನು ಕೆಲವೇ ಕ್ಷಣಗಳಲ್ಲಿ ಸಂಸತ್ ಸದನದ ಪ್ರಶ್ನೋತ್ತರ ಕಾರ್ಯಕಲಾಪಗಳ ಧ್ವನಿ ಮುದ್ರಣ ಕೇಳುತ್ತಿರಿ ದೆಹಲಿ ಕೇಂದ್ರದ ಸಹ ಪ್ರಸಾರದಲ್ಲಿ.
5: ಕೃಪಾ ಹಮಾರೆ ಅಗಲೆ ಪ್ರಸಾರಣ ಕಿ ಪ್ರತೀಕ್ಷಾ ಕೀಜಿಯೇ. ಯೇ ಆಕಾಶವಾಣಿ ಹೇ. ಅಭಿ ಆಪ್ ಆಜ್ ರಾಜ್ಯಸಭಾ ಮೇ ಪ್ರಶ್ನಕಾಲ್ ಕೆ ದೌರಾನ್ ಹುಯಿ ಕಾರ್ಯವಾಹಿ ಕಿ ರಿಕಾರ್ಡಿಂಗ್ ಸುನೆಂಗೆ. ದಿಸ್ ಇಸ್ ದ ಡೆಲ್ಲಿ ಸ್ಟೇಷನ್ ಆಫ್ ಆಕಾಶವಾಣಿ. ಪ್ಲೀಸ್ ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ಬೈ ಫಾರ್ ಅವರ್ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಬ್ರಾಡ್ಕಾಸ್ಟ್. ಯು ವಿಲ್ ನೌ ಲಿಸನ್ ಟು ದ ಪ್ರೊಸೀಡಿಂಗ್ಸ್ ಡ್ಯೂರಿಂಗ್ ದ ಕ್ವಶನ್ ಅವರ್ ಇನ್ ರಾಜ್ಯಸಭಾ ಟುಡೇ.
6: ನೌ ಕ್ವಶನ್ ಅವರ್, ಕ್ವಶನ್ ನಂಬರ್ 121, ಶ್ರೀಮಾನ್ ಕಾನ್ಸ್ಟಂಟೈನ್ ರವೀಂದ್ರನ್ ಜಿ.
7: ಕ್ವಶನ್ ನಂಬರ್ 21.
8: ಪ್ರಶ್ನೆ ಸಂಖ್ಯಾ 121.
5: क्या पर्यावरण वन और जलवायु परिवर्तन मंत्री ये बताने की कृपा करेंगे कि क्या सरकार ने हाल ही के उन अंतर्राष्ट्रीय आकलनों की जांच की है जो ये दर्शाते हैं कि कुनमिंग मॉन्ट्रियल वैश्विक जैव विविधता ढांचे के अंतर्गत पारिस्थितिक तंत्रों के संरक्षण और सतत प्रबंधन में जनजातीय एवं स्थानीय समुदायों के महत्वपूर्ण योगदान को मान्यता देते हुए जैव विविधता संबंधी वित्त पोषण का एक बड़ा हिस्सा प्रत्यक्ष रूप से इन समुदायों को प्रदान किया जा रहा है ख जैव विविधता से संबंधित वित्तीय सहायता को पात्र वनवासी एवं जनजातीय समुदायों तक पारदर्शी जवाबदेह और न्याय संगत रीति से पहुंचाया जाना सुनिश्चित करने के लिए सरकार द्वारा क्या उपाय किए गए हैं ग ऐसी निधि के उपयोग के संबंध में निर्णय लेने में सामुदायिक भागीदारी हेतु स्थापित संस्थागत तंत्र क्या है और घ परिणामों की निगरानी करने तथा प्रभावी संरक्षण सुनिश्चित करने के लिए क्या रक्षोपाय स्थापित किए गए हैं
6: ऑनरेबल मिनिस्टर
5: श्री भूपेंद्र यादव पर्यावरण वन और जलवायु परिवर्तन मंत्री
7: माननीय सभापति महोदय उत्तर सदन के पटल पर रखा
6: है फर्स्ट सप्लीमेंट्री श्रीमान कॉन्स्टेंटाइन रविंदरन जी
8: थैंक यू सर Will the Minister of Environment, Forest and Climate Change be pleased to state whether digital platforms will be introduced for transparent monitoring of biodiversity projects and its implementation? Any institutional mechanism proposed for ensuring greater participation of Gram Sabhas, women and the tribal communities in planning and implementation? Any frequency prescribed for publishing the state-wise and district-wise performance reports, whether government proposes to establish an integrated coordination mechanism among the ministers dealing with the environment, tribal affairs, agriculture, rural development, and finance for biodiversity conservation. The expected...
6: Constantine ji, be specific about your question. Okay. So long question, then come to the specific question, please.
8: Okay.
6: Carry on.
8: The monitoring mechanism proposed to prevent duplication of expenditure and improve accountability. Thank you, sir.
9: Sir, the member raised a concern about whether there is any mechanism to giving a profit to a tribal community and other community as per the biodiversity fund is concerned. Sir, I want to submit that India has a well-established domestic access and benefit-sharing mechanism which is under the Biological Diversity Act of 2002 as amended in 2023. Supported by the Biological Diversity Rules 2024 and Access Benefit-Sharing Regulation 2025. The present ABS framework provides for fair and equitable sharing of benefit arising from the utilization of biological resources and associated traditional knowledge. It operates through a three-tier institutional structure comprising the National Biodiversity Authority at the national level, State Biodiversity Authority and Biodiversity Council and Management Committees at local level. Sir, the ABS mechanism has mobilized more than 266 crores, including 21 crore during financial year 25-26, and approximately 153 crore has been disbursed to benefit claimers, including 78.8 crore rupees during financial year 25-26.
6: Second supplementary, Sriman Ashok Rao Sangar Rao Chavanji.
10: Sir, I would like to know from the Honorable Minister whether the Ministry will ensure that biodiversity finance mechanisms under the Kunming Montreal Global Biodiversity Framework specifically reached, particularly vulnerable tribal groups such as the Kolam community, a forest-dwelling PVTG found in the Kinwat and Maur forest ranges of Maharashtra, and whether a transport Gram Sabha-based participation mechanism in line with the Forest Rights Act 2006 is being institutionalized so that such communities themselves decide how these funds are utilized in their own habitats.
6: Honorable Minister.
10: Sir, the Kunming Montreal Global Biodiversity Framework provides the global roadmap to halt and reserve biodiversity loss by 2030. In alignment with the framework, India submitted its updated National Biodiversity Strategy and Action Plan 24 to 23 to the CBD Secretariat on 31st October plan. It comprised 23 national biodiversity targets and supported by 100 42 national indicators. Sir, India has also established safeguard for transparency and accountability, including statutory oversight by NBA and state biodiversity boards, biodiversity council, maintenance of records of BMC provide biodiversity registers, monitoring of ABS agreements, financial management and audit of biodiversity fund and field level monitoring and conservation activities. Sir, as per the Maharashtra is concerned, 11 crore rupees, the ABS amount sanctioned, including the administrative charges also, and definitely it's providing the benefit the concerned community, which is the question is raised by the particular law. Yes.
6: Third supplementary, श्रीमान डॉक्टर अशोक कुमार मिट्टल जी.
11: एनवायरमेंट तथा बायोडाइवर्सिटी के मैनेजमेंट में महिलाओं की भागीदारी विशेषकर ग्रामीण क्षेत्र और आदिवासी क्षेत्रों में अत्यंत महत्वपूर्ण है. वुमेन सेल्फ हेल्प ग्रुप स्थानीय स्तर पर वन उत्पादों के कलेक्शन और प्रोटेक्शन में भी सक्रिय भूमिका निभाते हैं. तो माननीय मंत्री जी से पूछना चाहूंगा कि बायोडाइवर्सिटी से जुड़े फाइनेंशियल ग्रांट में वुमेन सेल्फ हेल्प ग्रुप की भागीदारी सुनिश्चित करने के लिए क्या विशेष प्रावधान किए गए हैं. इसके साथ साथ बायोडाइवर्सिटी मैनेजमेंट कमेटी में महिलाओं का रिप्रेजेंटेशन बढ़ाने और फॉरेस्ट प्रोटेक्शन से जुड़े निर्णय लेने की प्रक्रिया में उनकी सक्रिय भूमिका सुरक्षित करने के लिए मंत्रालय द्वारा क्या ठोस कदम उठाए गए. धन्यवाद.
10: ऑनरेबल मिनिस्टर. माननीय सभापति महोदय, मैं ये कहना चाहूंगा कि हमारा जो बायोडाइवर्सिटी का विषय है वह हमारी विकास की प्राथमिकताओं में है. बायोडाइवर्सिटी को सिक्योर करने का अर्थ है फूड सिक्योरिटी को, आजीविका को, इकोलॉजिकल बैलेंस को, हमारे जंगल, हमारे वेटलैंड, हमारे समुद्री तट, रेगिस्तान, घास के मैदान और मैरीन इकोसिस्टम की सुरक्षा करने का विषय है. और निश्चित रूप से जो ग्राम सभाओं का हम गठन करते हैं उसमें महिलाओं के सशक्तिकरण पर हम पूरा ध्यान देते हैं, लेकिन पूरी कम्युनिटी को जब हम जोड़ते हैं तो उसमें महिला सशक्तिकरण में जो उनकी भागीदारी है उसको सुनिश्चित करने का प्रयास करते हैं. और ये निश्चित रूप से देश की बायोडाइवर्सिटी संरक्षण में उनकी बड़ी भूमिका है. इसका कोई वैधानिक प्रावधान तो नहीं है, लेकिन हम उनको पूरा प्रोत्साहन, उनको पूरी नॉलेज शेयरिंग और कैपेसिटी बिल्डिंग के लिए कार्य करते हैं.
6: फोर्थ सप्लीमेंट्री, डॉक्टर श्रीमती मेहता विश्रम कुलकर्णी जी.
12: धन्यवाद सभापति महोदय. बायोडाइवर्सिटी के बारे में ये जो प्रश्न है, पुणे में 25 साल पहले से 900 हेक्टेयर से भी ज्यादा जमीन पर बायोडाइवर्सिटी का रिजर्वेशन किया गया था, लेकिन उसका इम्प्लीमेंटेशन नहीं हो पाया. तो मेरा प्रश्न है, और दूसरा भी इससे जुड़ा है, कि मियावाकी फॉरेस्ट के जरिए अर्बन एरियाज में छोटे छोटे प्लॉट्स पर भी बायोडाइवर्सिटी हम कर सकते हैं. तो मेरा प्रश्न ये है कि क्या मिनिस्ट्री अर्बन लोकल बॉडीज को ये आदेश देगी कि वो बायोडाइवर्सिटी पार्क का रिजर्वेशन का इम्प्लीमेंट करे, और मियावाकी गार्डन के लिए भी अगर मिनिस्ट्री बजट की सहायता कर सकती है क्या, ये मेरा प्रश्न है.
10: माननीय सभापति महोदय, मंत्रालय के द्वारा नगर वन और नमो वन की योजना चलाई जाती है. वो बायोडाइवर्सिटी से अलग है. अपने स्थानीय प्रशासन के माध्यम से अगर सदस्य महोदय प्रस्ताव भेजेगी तो हम सहानुभूतिपूर्वक विचार करेंगे.
6: नाउ क्वेश्चन नंबर 122, श्रीमान ए रहीम जी.
4: प्रश्न संख्या 122, क्या श्रम और रोजगार मंत्री ये बताने की कृपा करेंगे कि क्या सरकार ने श्रम संहिताओं के लागू होने के पश्चात रोजगार सुरक्षा, संविदात्मक रोजगार, छंटनी और कामबंदी यानी ले ऑफ पर पड़ने वाले प्रभाव का आकलन किया है, और यदि हाँ तो उसके निष्कर्ष क्या हैं? ख, श्रम संहिताओं के अंतर्गत श्रमिकों की छंटनी करने वाले कर्मचारियों की कामबंदी अथवा अपना परिचालन बंद करने वाली स्थापनाओं की राज्यवार और क्षेत्रवार संख्या कितनी कितनी है? ग, क्या श्रम संहिताओं को लागू करने से पूर्व और पश्चात छंटनी, कामबंदी, औद्योगिक विवादों तथा औपचारिक रोजगार के संबंध में कोई तुलनात्मक अध्ययन किया गया है? और घ, क्या सरकार श्रम संहिताओं के कार्यान्वयन तथा श्रमिकों के अधिकारों एवं उनकी रोजगार संबंधी सुरक्षा पर इसके प्रभाव की स्वतंत्र समीक्षा करवाने का विचार रखती है?
6: सेकंड सप्लीमेंट्री, थ्रू पी विल्सन जी.
13: थ्रू दिस हाउस आई वुड लाइक टू आस्क द ऑनरेबल मिनिस्टर द रीजंस फॉर द गवर्नमेंट डिसीजन टू अब्स्टेन फ्रॉम द इंटरनेशनल लेबर ऑर्गेनाइजेशन कन्वेंशन ऑन द डीसेंट वर्क इन द प्लेटफॉर्म इकोनॉमी व्हिच सीक्स टू सेट मिनिमम स्टैंडर्ड्स फॉर द गिग एंड प्लेटफॉर्म वर्कर्स एंड वाज सपोर्टेड बाय द बोथ इंडियन एम्प्लॉयर्स एंड वर्कर्स, especially when such absenteeism risk denying lakhs of young Indians engaged in app-based work basic protections on working conditions, social security and fair treatment that the global community has recognized as essential. Thank you, Chairman.
14: Honorable Minister.
2: Dr. Mansukh Mandavia, ಶ್ರಮ ಎವಂ ರೋಜ್ಗಾರ್ ಮಂತ್ರಿ.
15: ಮಾನ್ಯ ಅಧ್ಯಕ್ಷ ಮಹೋದಯ, ಮಾನ್ಯ ಸದಸ್ಯನೇ, ಐಎಲ್ಒಕ್ಕೆ ಗಿಗ್ ವರ್ಕರ್ಸ್

0: ಥರ್ಡ್ ಸಪ್ಲಿಮೆಂಟರಿ ಡಾಕ್ಟರ್ ಧರ್ಮಶೀಲ ಗುಪ್ತಾಜಿ.
1: ಮಾನ್ಯ ಸಭಾಪತಿ ಮಹೋದಯ ಆಪ್ಕಾ ಧನ್ಯವಾದ. ಮೈ ಮಾನ್ಯ ಮಂತ್ರಿ ಜೀ ಸೇ ಪೂಛನಾ ಚಾಹತಿ ಹೂಂ ಕಿ ಬಿಹಾರ ಕಿ ಬಹುತ್ ಬರಿ ಆಬಾದಿ ಮಹಿಳಾಯೆ ಕಾಮ ಕರ್ತಿ ಹೈ ರೋಜಗಾರ ಕರ್ತಿ ಹೈ ತೋ ಕ್ಯಾ ಬಿಹಾರ ಮೇ ಕಿತನಿ ಮಹಿಳಾಯೆ ರೋಜಗಾರ ಕರ್ ರಹಿ ಹೈ ಯಾ ಮಾನ್ಯ ಪ್ರಧಾನ ಮಂತ್ರಿ ಆದರಣೀಯ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಜೀ ಕೆ ನೇತೃತ್ವ ಮೇ ಕಿತನೆ ರೋಜಗಾರ ಕೋ ಬಢಾಯಾ ಗಯಾ ಹೈ ಯೇ ಮೈ ಜಾನ್ನಾ ಚಾಹತಿ ಹೂಂ ಆದರಣೀಯ ಮಂತ್ರಿ ಜೀ ಸೇ.
0: ಆನರಬಲ್ ಮಿನಿಸ್ಟರ್,
2: ಚೇರ್ಮನ್ ಸರ್, बिहार में ई श्रम पोर्टल में 3.2 करोड़ लोग जुड़े हैं. इसी में अलग अलग तरीके का लोग हैं. ई श्रम पोर्टल में जुड़ने वाले एग्रीकल्चर लेबरर्स है सर, विश्वकर्मी से, गिग एंड प्लेटफॉर्म वर्कर्स है, ऐसे ही सर्विस सेक्टर में कौन कौन काम करते वो है, ऑटोमोबाइल एंड ट्रांसपोर्टेशन इसी में काम करने वाले डोमेस्टिक वर्कर्स है, ऐसे अलग अलग तरीके का लोग बिहार में 3.23 करोड़ लोग जुड़े हैं.
0: ಫೋರ್ತ್ ಸಪ್ಲಿಮೆಂಟರಿ ಡಾಕ್ಟರ್ ಕವಿತಾ ಪಟಿದಾರ್ ಜಿ.
3: ಧನ್ಯವಾದ ಮಾನನೀಯ ಸಭಾಪತಿ ಮಹೋದಯ. ಮೈ ಆಪ್ಕೆ ಮಾಧ್ಯಮ ಸೇ ಮಾನನೀಯ ಮಂತ್ರಿ ಜಿ ಸೇ ಯೇ ಜಾನ್ನಾ ಚಾಹೂಂಗಿ ಕಿ ಲೇಬರ್ ಕೋರ್ಟ್ ಮೇ ಮಹಿಳಾಓಂ ಕೆ ಲಿಯೆ ಕ್ಯಾ ಪ್ರೋವಿಜನ್ ರಖಾ ಹೈ.
0: ಆನರಬಲ್ ಮಿನಿಸ್ಟರ್,
2: ಉತ್ತರ ದಿಯಾ ಹೈ, ಪಹಲಿ ಬಾರ ಮಹಿಳಾ ಕೋರ್ಟ್ ಮೇ ಹಮ್ ಮಹಿಳಾ ಕೆ ಲಿಯೆ ಪ್ರೋವಿಜನ್ ರಖಾ ಹೈ. ಮಹಿಳಾ ಕೋರ್ಟ್ ದೇಶ ಕಾ ಇತಿಹಾಸ ಮೇ ವೋ ಪಹಲೆ ಬಹುತ್ ಸಾಲ ಸೇ ಮಾಂಗ್ ಥಾ ಲೇಬರ್ ಕೋಡ್ ಆನಾ ಚಾಹಿಯೆ, ಲೇಬರ್ ಕೋಡ್ ಆನಾ ಚಾಹಿಯೆ. 2020 ಸೇ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಜಿ ಕಾ ನೇತೃತ್ವ ಮೇ ಪ್ರಯತ್ನ ಕಿಯಾ, ಮಗರ್ ನಹೀ ಹೋ ಪಾಯಾ. ಪಹಲಿ ಬಾರ ಹಮಾರಾ ಸರ್ಕಾರ ಪಿಛಲೆ ಸಾಲ ನವಂಬರ್ 21 ಕೋ ಪೂರಾ ದೇಶ ಮೇ ಲೇಬರ್ ಕೋಡ್ ಕೋ ಲಾಗೂ ಕಿಯಾ. ಯೇ ಲೇಬರ್ ಕೋಡ್ ಮೇ 4 ಕೋಡ್ ಮೇ ಮಹಿಳಾ ಕಾ ವಿಶೇಷ ಪ್ರಾವಿಷನ್ ನಮ್ಮ ರಖಾ ಹೈ ಸರ್, ಅಂಡ್ ಮಹಿಳಾ ಕಾ ಸೆಕ್ಯೂರಿಟಿ ಕರ್ನೆ ಕೆ ಲಿಯೆ ಅಂಡ್ ಈಕ್ವಲ್ ಕಾಮ್ ಕೆ ಲಿಯೆ ಈಕ್ವಲ್ ವೇಜಸ್ ದೇನೆ ಕೆ ಲಿಯೆ ಇಸಿ ಮೇ ಸಬ್ ಪ್ರೋವಿಷನ್ ಹೈ. ಮೈನೆ ಪಿಛಲೆ ಆನ್ಸರ್ ಮೇ ಇಸ್ಕಾ ಸದನ್ ಕೆ ನಜರ್ ಮೇ ಲಾಯಾ ಸರ್. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು.
0: ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ನಾವು ಕ್ವಶನ್ ನಂಬರ್ 126 ಶ್ರೀಮಾನ್ ಉಜ್ವಲ್ ದೇವರಾವ್ ನಿಕಾಮ್ಜಿ.
4: ಕ್ವಶನ್ ನಂಬರ್ 126 ಸರ್.
5: ಪ್ರಶ್ನ ಸಂಖ್ಯಾ 126. क्या विधि और न्याय मंत्री ये बताने की कृपा करेंगे कि क गत 3 वर्षों में से प्रत्येक वर्ष के दौरान विधिक सेवा प्राधिकरणों के माध्यम से विधिक सहायता तथा विधिक परामर्श प्राप्त करने वाले व्यक्तियों की राज्यवार संख्या कितनी कितनी है. ख आज की स्थिति के अनुसार देश के जिलों में स्थापित तथा कार्यरत विधिक सहायता बचाव परामर्श कार्यालयों की राज्यवार संख्या कितनी कितनी है. ग उक्त अवधि के दौरान राष्ट्रीय विधिक सेवा प्राधिकरण को निर्गत निधि तथा तत्संबंधी उपयोग का ब्यौरा क्या है. और घ उक्त अवधि के दौरान विधिक सेवा प्राधिकरणों के माध्यम से संवितरित मुआवजे सहित अपराध के पीड़ितों के लिए विधिक सेवाओं को सुदृढ़ करने हेतु क्या कदम उठाए गए हैं.
0: ऑनरेबल मिनिस्टर
5: श्री अर्जुन राम मेघवाल, विधि एवं न्याय राज्य मंत्री, स्वतंत्र प्रभार.
6: चेयरमैन सर, उत्तर सभा पटल पे रख दिया. थैंक यू.
0: द फर्स्ट सप्लीमेंट्री श्रीमान उज्ज्वल देवराव निकाम जी.
4: थैंक यू सर. Honorable Minister, while reply indicates that the number of beneficiaries, it does not indicate the quality of the legal assistance provided. So my pinpoint question to you, has the government undertaken any independent evaluation of the effectiveness of legal aid, including success rate, client satisfaction, or quality of representation provided to the beneficiaries?
0: Honorable Minister.
6: Dhanyawad Sabhapati ji. Mananiya Sadasya ne jo prashn kiya hai, National Legal Service Authority se sambandhit hai, aur isme kitna kharcha hua, kitne लोग लाभार्थी हुए, ये जवाब इनको दे दिया गया है. मैं इस स्कीम के बारे में थोड़ा बताना चाहता हूँ कि समाज के गरीब और वंचित वर्गों को निःशुल्क और सक्षम विधिक सेवाएं प्रदान करने के लिए सरकार ने विधिक सेवा प्राधिकरण अधिनियम के तहत एक नेशनल लीगल सर्विस अथॉरिटी का गठन कर रखा है. ये जिलों में भी काम करते हैं, स्टेट में भी करते हैं. जब नेशनल लेवल पे करते हैं तो नालसा कहलाते हैं, जब राज्य स्तर पे करते हैं तो वो स्टेट का नाम से साथ उसको लीगल सर्विस अथॉरिटी से जोड़ देते हैं. डिस्ट्रिक्ट में वो डालसा कहलाते हैं, तालुका में भी काम करते हैं. जो संख्या ये पूछना चाह रहे हैं विगत 3 सालों में, तो 2023 और इसमें हमने 15.5 लाख इसमें लाभार्थी रहे, 24-25 में 16.5 लाख लाभार्थी रहे, और 25-26 में 20 लाख लाभार्थी रहे. ये इंक्रीजिंग ट्रेंड है. ये जो पूछना चाह रहे हैं कि क्या कोई इंडिपेंडेंट एजेंसी से भी कोई आपने इवोल्यूशन करवाया है क्या, मैं ये इनको कहना चाहता हूं कि हर जगह सीएससी है, कॉमन सर्विस सेंटर, वहां पे न्याय बंधु प्रो बोनो जो गरीब हैं, दूर स्थानों पे रहते हैं, वकील कर नहीं सकते, उनको सरकार निःशुल्क